0: हम सब दास प्रभु शरण परायणम. दिस इज नंबर वन.
1: Toto je prvýkrát zopakované.
0: Om namo Sri Prabhu Deepa Narayanam. Hum sab das Prabhu Saran Paray. This is two.
1: Toto je druhýkrát.
0: Om namo Sri Prabhu Deepa Narayanam. हम सब दास प्रभु शरण परायणम. थ्री टाइम्स.
1: तृतीय क्रम.
0: ओ

0: इंदुधरम सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंदपुरजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वर आनंदपुरजी गुरुदेव की जय। Savitri from Prague donated 2000 Czech crowns.
1: Savitri z Prahy darovala 2000 korun.
0: For prayer that we dedicate the prayer for her dad and Jackie's grandpa who passed away 2 weeks ago.
1: Abychom modlitbu věnovali za jejího
0: at the age of 92.
1: Tatínka, který před dvěma týdny zemřel.